पहाटेचे ठीक 5:46 होत आहेत मंडळी. निसर्ग देतो तो चेहरा आणि आपण निर्माण करतो ती असते ओळख. होय मंडळी, प्रत्येकाला जन्मतःच निसर्गाकडून एक चेहरा मिळालेला असतो, पण मानसिकदृष्ट्या आपल्या आचार विचारातून तसंच व्यावहारिकदृष्ट्या आपल्या कर्म उद्योगाच्या वाटचालीतून जनमानसामध्ये, समाजामध्ये, आपल्या मित्रमंडळींमध्ये आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण झालेली असते. त्यामुळे चेहरा नैसर्गिक असला तरी आपली ओळख निर्माण करणं हे आपल्या हातात असतं. म्हणूनच आदर्श आणि कर्तृत्ववान बनवणं, नक्की आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो, त्या दृष्टीने वाटचाल करू शकतो, त्या दृष्टीने आपली कार्य करू शकतो. बघा, तुमचं व्यक्तिमत्व जसं असेल तशी तुमची ओळख असेल जनमानसामध्ये. म्हणूनच परोपकार करायला हवा, एकमेकांना मदतीचा हात द्यायला हवा, एखाद्याला मानसिक आधार द्यायला हवा. एखाद्याला कोणती गरज असेल तर ती त्याची गरज पूर्ण करणं शक्य असेल तर ती पूर्ण करायला हवी. अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण समोरच्या व्यक्तीच्या कामाला येऊ शकतो, मदतीला येऊ शकतो. फक्त गरज आहे ती एक पाऊल टाकण्याची आणि तुमच्या कृतीची. मग त्या योगे निर्माण झालेली जी ओळख आहे ही चिरंतन राहणार आहे, चिरकाल राहणार आहे. चेहऱ्यावरचं सौंदर्य कालांतराने नष्ट होईल, पण तुमचे हे गुण, तुमचं कर्तृत्व कायम राहणार आहे.

5:55 होत आहेत आणि आता मात्र वेळ झाली आजच्या आपल्या वंदन या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत दूरध्वनी आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून. भक्तिगीतं ऐकली त्यामुळे मन प्रसन्न झालं आणि जोडीला जे सुविचार ऐकले, चांगले विचार ऐकले, त्यामुळे सुद्धा मनाला एक उभारी आली, प्रसन्नता लाभली आणि दिवसाची खूप चांगल्या पद्धतीने अशी एक सुरुवात झाली असं तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. अशाच प्रतिक्रिया देत राहा. 6 आपण ऐकणार आहोत हिंदीतील बातमीपत्र. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल ते आम्ही सहक्षेपित करू. 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमात. आणि आज आपल्या रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात आपण विचारणार आहोत एक खास कोड प्रश्नमंजुषा असणार आहे, त्यामुळे त्यासाठीसुद्धा तुम्ही तयार रहा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: सुप्रभात, दिवसाची छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 12 जुलै, वार रविवार, आणि 6:05 होत आहेत. आणि आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. गाववाल्यांनो नमस्कार. कार्यक्रमाची सुरुवात नांदिनी करूया नेहमीप्रमाणे.

आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे नोंद झालेल्या हवामान वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण होतं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 33° सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 33° सेल्सिअस नोंदवण्यात आली. किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे 27 आणि सांताक्रूझ येथे 27° सेल्सिअस नोंदवण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ येथे 88% नोंदवण्यात आली. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे. कमाल तापमान 33 तर किमान तापमान 27° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ वातावरणासह हलक्या सरीच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. 16 जुलैपर्यंत गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथे नो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. Rainbow Fun Day!
5: Rainbow Fun Day! Rainbow Fun Day!
4: Musical Saath, Real Life Baat, Cinema Natak, Bhatkar Tikhas. Start up your day with Rainbow Fun Day! Rainbow Fun Day!
5: Rainbow Fun Day! Rainbow Fun Day!
6: तर गावालनू 6:16 होत आहेत आणि रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण कोडं विचारणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत, तर त्यासाठी सज्ज व्हा. आणि जे काही श्रोते आहेत की ज्यांच्याकडे आपले संपर्क क्रमांक नाही आहेत, त्यांच्यासाठी आपला संपर्क क्रमांक सांगतो. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-66-1071. 86-57-66-1071 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मॅसेज करून तुमचं उत्तर सांगू शकता. त्याचबरोबर जे दूरध्वनी करणार आहेत त्यांच्यासाठी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे आणि मग त्यानंतर 45-15-41-32. आणि दुसरा क्रमांक आहे 45-15-41-33, 4515-4132 आणि 4515-4133. काय कोडं असणार आहे, काय प्रश्न असणार आहे, नक्की सांगतो. एक काम करूया, थोडीशी पार्श्वभूमी मात्र तुम्हाला सांगतो. प्रश्न या गाण्यानंतर विचारणार आहे, पण एक पार्श्वभूमी सांगतो त्या प्रश्नाविषयी. खूप वर्षांपूर्वी पुण्यात जोशी अभ्यंकर खून खटला गाजला होता. मग आता याला जोडून काय बरं प्रश्न असणार आहे, सांगतो थोड्या वेळात. सांगतो म्हणजे विचारतो.
7: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
8: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं. आणि खटकलं कुठे तर मी सांगेन किंवा

0: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: नक्कीच आपण सगळे आनंद घेतोय आणि आता मात्र वेळ झाली आजचा प्रश्न विचारण्याची, तेव्हा तुमच्या उत्तरांची प्रतीक्षा आहेच. फार वर्षांपूर्वी पुण्यात जोशी अभ्यंकर खून खटला गाजला होता या घटनेवर आधारित एक चित्रपट आला होता, माफीचा साक्षीदार. तर या माफीचा साक्षीदार या चित्रपटात माफीचा साक्षीदार कोण होता, म्हणजेच माफीच्या साक्षीदाराची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारली होती हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा विचारतो, जोशी अभ्यंकर खून खटला गाजला होता पुण्यात, या घटनेवर आधारित माफीचा साक्षीदार हा सिनेमा आला होता. तर या सिनेमात माफीचा साक्षीदार कोण होता आणि म्हणजेच माफीच्या साक्षीदाराची भूमिका कोणी साकारली होती त्या अभिनेत्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताम्.

0: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबो मुळे. ऐकत राहा, आनंद घेत राहा.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
3: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली युअर्स.
4: तर गावाल्यानो, 6:35 होत आहेत आणि आपण प्रश्न विचारला होता आणि त्याची उत्तरं अनेकांनी दिलेली आहेत. तुमच्या बऱ्याच जणांचे दूरध्वनी आलेले आहेत, व्हॉट्सअप मेसेजेस आलेले आहेत, पण इथे थोडी गंमत पण झालेली आहे. आपण प्रश्न विचारला होता, माफीचा साक्षीदार या चित्रपटात माफीचा साक्षीदार कोण होता, म्हणजे ज्या अभिनेत्याने ही भूमिका साकारली त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी थोडी गल्लत केलेली आहे. बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे नाना पाटेकर आणि बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे मोहन गोखले, पण ही दोनही उत्तरं नाहीत. म्हणजे आता तुम्ही आपले श्रोते आहात, आपल्या कुटुंब FM रेनबो कुटुंबातले आहात, म्हणून मी तुम्हाला छोटी टीप द्यावी किंवा थोडी मदत व्हावी म्हणून सांगतो की ही दोनही उत्तरं नाहीत. पण बऱ्याचशा श्रोत्यांनी योग्य उत्तरसुद्धा दिलेलं आहे, त्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. आणि कुणी बरोबर उत्तर दिले तर दिलीप पाटील, श्रावणी आणि मंगेश भगत, श्रीकांत पाटणकर, सुरेश बावकर, सीमा भट, अरुण सोमवंशी, इरा आणि अश्विनी भगत, नामदेव गरुड, शिल्पा तोडणकर आणि रुपाली भगत यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. तुमच्या सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन, तुम्ही परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. प्रश्न पुन्हा एकदा विचारतो, गोंधळून जाऊ नका, शांतपणे विचार करा. तो चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवतो आहे, बरीच जणं ती पार्श्वभूमीसुद्धा सांगतायत, पण आपल्याला हवं आहे अचूक उत्तर. ते माफीचा साक्षीदार या चित्रपटात माफीचा साक्षीदार कोण होता, कोणत्या अभिनेत्याने भूमिका साकारली, बघा, विचार करा, नक्की उत्तर सापडेल.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ।
2: नमस्कार, मी शंतनु मोघे। दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा।
3: आपण सगळे भरभरून प्रतिसाद देताय आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचतायत, उत्तरं येत आहेत, दूरध्वनीवरून तुम्ही उत्तरं देताय आणि व्हॉट्सअप मेसेजेसच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेला आहे, उत्तरं बरेच जणं अचूक देत आहेत, बरेच जणं चाचपडत आहेत। आपण काही जणांना तो प्रश्न पुन्हा एकदा सांगूया, कारण काही जणांनी सांगितलं की प्रश्न नाही काढाय, ठीक आहे, तुम्ही आपलीच माणसं आहात, तुम्हाला पुन्हा एकदा आपण नक्की विचारूया। ते म्हणजे आपण प्रश्न विचारला की माफीचा साक्षीदार, या चित्रपटात माफीचा साक्षीदार कोण होतं, नाही का, तर त्या अभिनेत्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे। आणि तुम्ही बऱ्याच जणांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत, आपण त्यांची नावं नक्की सांगणार आहोत, पण एक उत्सुकता सुद्धा आहे, त्यामुळे त्याची सुद्धा एक छान मजा येते। तर आपण ते उत्तर सांगूया, अगदी एक गाण्याचा आस्वाद घेऊया, एक दोन गाण्याचा आस्वाद घ्या, थोडा वेळ आपण नक्की देणार आहोत, पण एक व्यावसायिक संदेशसुद्धा आपण ऐकणार आहोत, एक गाणं ऐकणार आहोत आणि आजच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा नक्की देणार आहोत।

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आणि मंडळी आता वेळ झाली आजच्या प्रश्नमंजुषेची उत्तर सांगण्याची. आज जो प्रश्न तुम्हाला विचारला होता, माफीचा साक्षीदार या चित्रपटात माफीचा साक्षीदार कोण होता, म्हणजे माफीच्या साक्षीदाराची भूमिका कोणी साकारली होती त्या अभिनेत्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. आणि आत्ता शेवटच्या टप्प्यात म्हणजे आत्ता अखेरपर्यंत ज्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यांची नावं मी सांगणारच आहे, पण त्याच्या जोडीला इतरांनी सुद्धा काय प्रतिक्रिया दिल्या त्याविषयी सुद्धा आपण नक्की बोलणार आहोत. बरोबर उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे आत्माराम खराडे, ओंकार काटकर, लक्ष्मीकांत पाटील, रवींद्र कुडाळकर, महेश, उज्ज्वल देशपांडे, स्मिता लिंगे, अपर्णा पटवर्धन, अरविंद कुलकर्णी, बाळशीराम आणि योगिता जाधव, प्रणव शिंदे, नीलांबरी कुलकर्णी, प्रकाश शिंदे, रवींद्र पानवलकर, राधिका चव्हाण, स्मिता आणि विवेक नेवाळकर, स्मिता प्रधान, सुनंदा तिकोने, शिवाजी करांडे, कमलाकर शेळके, अशोक जाधव, पूनम सोईतकर, श्रीपाद जोशी, दीपिका भापकर, किरण शिंपी, भूषण सोनावणे, विश्वास रिसबुड, राजेंद्र म्हात्रे, हेमंत भालेकर, आत्माराम अच्युत कुलकर्णी, गायत्री वैशंपायन, श्रीकृष्ण भोगले, स्पृहा पाटील, मिलिंद टिपणीस आणि माधव वाघ या सगळ्यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन. बऱ्याच जणांनी प्रयत्न केला होता, पण आता ह्याचं उत्तर आपण सांगूया. त्या अभिनेत्याचं नाव आहे अविनाश खर्शीकर आणि या चित्रपटात त्यांनी विलास मोडक हे पात्र साकारलं होतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नाना पाटेकर हे उत्तर दिलं होतं, तर नाना पाटेकरांनी शीर्षक भूमिका साकारली होती आणि मुख्य आरोपी तेच होते, त्यामुळे ते माफीचा साक्षीदार नव्हते. आणि काही जणांनी मोहन गोखले असं उत्तर दिलं होतं. तर चित्रपट जर तुम्ही बऱ्या जणांनी खरं तर पाहिलेला आहे, पण थोडीशी गलत होऊ शकते. मोहन गोखले यांचा तर त्या चित्रपटात खून झाला होता, त्यामुळे ते माफीचा साक्षीदार नव्हते. माफीचा साक्षीदार होते अविनाश खर्शीकर. आजचं उत्तर आहे अविनाश खर्शीकर आणि चित्रपटात त्या पात्राचं नाव होतं विलास मोडक. माफीचा साक्षीदार हा 1986 प्रदर्शित झालेला चित्रपट होता. पुण्यात जोशी अभ्यंकर हत्याकांडावर आधारित होता आणि याचं दिग्दर्शन केलं होतं ते ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी. नाना पाटेकर, मोहन गोखले, अविनाश खर्शीकर, अरुण सरनाईक, कमलाकर सारंग, जयराम कुलकर्णी, रवी पटवर्धन, आशालता वाबगावकर आणि उषा नाईक यांच्यासह अनेक नामवंतांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात होत्या. बरं, आजच आपण हा प्रश्न तुम्हाला विचारला याच्यामागे सुद्धा खास कारण आहे, ते म्हणजे अविनाश खर्शीकर यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या अभिनय प्रवासाविषयी आपण बातम्या संपल्यानंतर बोलणारच आहोत, अधिक जाणून घेणार आहोत. आता ह्या गाण्याचा आस्वाद घेऊया. पुन्हा एकदा ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे सुद्धा आभार नक्की मानायला हवेत की त्यांच्या आठवणी सुद्धा जागृत झाल्या. चित्रपटाविषयी त्यांनी माहिती सांगितली आणि थोडंसं चाचपडून पाहतोय आम्ही, थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करतोय. असे तुमचे प्रयत्न सुद्धा नक्की होते, त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना सुद्धा मी दाद देईन नक्कीच. पण आजचं उत्तर होतं ते अविनाश खर्शीकर.

आणखीन एक महत्वाचं की बऱ्याचशा श्रोत्यांनी बरोबर उत्तरं दिली होती पण त्यांनी आपलं नाव नोंदवलं नव्हतं, ह्याची सुद्धा दखल तुम्ही घ्या.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून

0: अक्षताला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आवश्यिका मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. वनिता मंडळ.
2: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात हिरवा झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक देखील त्यांनी केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्याकरिता ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित 3रा ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते. ब्रिक्स समूहाची ताकद, नाविन्यपूर्णता, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचं भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते असंही ते म्हणाले. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेनं ही बैठक एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी काल दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचली तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल लोणी काळभोर इथं होता. आज तुकाराम महाराजांची पालखी पुढे यवतकडे मार्गस्थ होईल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवस अहिल्यानगर इथं मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता उरुळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयी माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच महिला आणि बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध मदत वाहिनी क्रमांक आणि महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती, प्रचार प्रसिद्धी या उपक्रमातून करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणी

0: च्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरेसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडली आहेत. शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पिकाच्या तुलनेत धान पिकांना पाण्याची अधिक गरज असते. 23 जून जिल्ह्यात मान्सून दाखल झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जून महिन्यात 106 मिलीमीटर पाऊस तर जुलै महिन्यात 49.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे कामे लांबणीवर पडल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अधिकचा पाऊस नसल्यामुळे कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले, चंद्रपूर.
0: राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयानं 7 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे, तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69% तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळे पेरण्या काहीशा मंदावल्या होत्या, मात्र गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली होती. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही पवार यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 10 ते 18 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसंच देश परदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचा 37,000 लिटरहून थोडा अधिक भेसळयुक्त दूध साठा नष्ट केला. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेला त्रुटी निवारण करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी काल दिली. संबंधित उद्योगाकडून दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साउदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. महिलांच्या क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात देखील भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
2: फेसबुक नी स्काय, व्हॉट्सअप इन लाईफ, मान मोड काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
3: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
2: म्युझिकल साथ, रियल लाईफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे.

0: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी. आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो. दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: 7:28 होत आहेत आणि 107.1 मेगाहर्ट्स वर्षी होते हो. तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रेनबो फन डे आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण. गावाल्यानू तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्याच भूषणचा नमस्कार. आणि आपण आता बोलणार आहोत ते अभिनेते अविनाश खर्शीकर यांच्याविषयी. आज त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म खरं तर पुण्यातला. अविनाश यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि ते बँकेत नोकरीला लागले. पण नोकरीत मन रमत नसल्याने अविनाश खर्शीकर यांनी कालांतराने नोकरी सोडली आणि कला केंद्र प्रोडक्शनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करायला सुरुवात केली. नंतर प्रोडक्शन मॅनेजर म्हणूनसुद्धा जबाबदारी सांभाळली. नाटकाचा व्यवस्थापक ते नाटकाचा नायक असा खरं तर त्यांचा प्रवास घडला आहे. एक चार्मिंग अभिनेता अशी ओळख असलेले अविनाश खर्शीकर यांनी नाटकांमधून अभिनयाची सुरुवात केली. विनोदाचे अचूक टायमिंग साधणारा अवलिया अशी त्यांची ओळख होती. चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तीनही माध्यमांमध्ये काम करणाऱ्या अविनाश यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. बंदिवान मिया संसारी या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाचा आलेख हा चढत्या क्रमाने सुरूच राहिला. नाना वा असं म्हणून आपल्या आवडी वडिलांवर दहशत निर्माण करणारा सौजन्याची ऐशी तैशी नाटकामध्ये त्यांनी साकारलेला पक्या अजून सुद्धा रसिकांच्या स्मरणात आहे. वासूची सासू मधला वासू, तुझा आहे तुझपाशी मधला श्याम या त्यांच्या भूमिका चाहते अजूनही विसरलेले नाहीत.

आपण बोलतोय ते अभिनेते अविनाश खर्शीकर यांच्याविषयी. तुझा आहे तुझपाशीमध्ये त्यांनी साकारलेल्या श्यामवर रसिकांनी उदंड प्रेम केलं. या नाटकाचे विक्रमी प्रयोग झाले. जवळपास 30 वर्ष या नाटकाचे प्रयोग चालू होते आणि या सर्व प्रयोगात श्याम वठवला तो अविनाश खर्शीकर यांनीच. 90च्या दशकात अभिनयासोबतच अविनाश खर्शीकर यांच्या लुकची देखील तितकीच चर्चा सिनेसृष्टीत होती. मराठी सृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी अविनाश एक. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर त्यांनी भुरळ घातली होती, तर आपल्या अनोख्या शैलीमुळे ते अनेकांच्या गळ्यातले ताईक बनले होते. बाप बिलंदर बेटा कलंदर, लग्नाची वेडी, माझी बायको माझी मेवणी, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन अशा अनेक नाटकां

मध्ये त्यांनी आपल्या कमाल अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार, जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, शाहू शशी देवतर, देवाचे खेळ, दे टाळी, तुळस आली माझ्या घरा, माझा चकुला, घायाळ, माफ, ह्या येडाकी कुळा, डोक्याला ताप, लपवाछपवी, कर्मयोगी, माहेरची पाहुणी, बंदीवान, संसारी, चमत्कार, परवाने यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. सदाबहार अविनाश कर्शीकर यांनी अनेक दैनंदिन मालिकेत विशेषतः दामिनीमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली होती. कार्यकारी निर्माता म्हणून सुद्धा त्यांनी अनेक अभिजात नाटकांचं चित्रीकरण करून रसिकांसाठी VCD रूपाने अनमोल असा खजिना बहाल केला होता. अविनाश कर्शीकर यांच्या अभिनय कारकिर्दीला पुन्हा एकदा प्रणाम.

तर गावल्यानु महाराष्ट्रातले तमाम वारकरी सध्या दिंडी पालख्यांसह पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. विठू नामाचा गजर एक वेगळी ऊर्जा देतोय. दरवर्षी वारीचे वेगवेगळे अंतरंग पाहायला मिळतात. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदा चांदीच्या रथाचं आकर्षण आहे. संस्थान जे आहे त्यांनी 250 किलो चांदी वापरून भव्य आणि देखणा असा रथ तयार केला आहे. जुन्या रथाच्या तुलनेत हा रथ तब्बल 500 किलोने हलका आहे, यामुळे बैलांवरील ताण कमी होणार आहे. विशेष म्हणजे या रथात 8 CCTV कॅमेरे आहेत, तसंच GPS प्रणालीसुद्धा आहे, इंटरनेटसुद्धा आहे, LED दिव्यांचीसुद्धा सोय केलेली आहे. पारंपरिक वारकरी परंपरा जपत त्याला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. असा हा हायटेक रथ यंदा आनंदवारी प्रमुख आकर्षण असणार आहे ते वारकऱ्यांसाठी. सागवानी लाकडावर ही चांदी लावण्यात आली आहे. असा हा रथ देहूनगरीत भाविकांचं लक्ष वेधून घेतोय आणि जोडीला आहे तो विठू नामाचा गजर.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: एकोणीसशे 1944 साली फोर्ट स्टायकिन हे मालवाहू जहाज स्फोटक आणि सोनं घेऊन लंडनहून मुंबई बंदरात येणार होतं. जहाज इंग्लंडमधून निघणार होतं, तिथून पुढे फ्रान्स आणि स्पेन करून पोर्तुगालच्या पश्चिम किनाऱ्यापासून नजीक असलेल्या बास्कच्या आखातातून खाली दक्षिणेला जाऊन युरोप आणि आफ्रिका खंडाला विभागणारा आणि अटलांटिक आणि भूमध्य समुद्राला जोडणारा जिब्राल्टर स्ट्रेट पार करून पुढे सुएझच्या कालव्यातून निघून लाल समुद्रातल्या येमेन ओमानच्या आखातात आणि तिथून पुढे प्रथम कराची आणि मग मुंबई बंदरात शेवट असा जहाजाचा प्रवास असणार होता.
2: हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ असल्याने त्या काळच्या पद्धतीनुसार फोर्ट स्टायकिन एकटं जाणार नव्हतं, तर अनेक मालवाहू जहाजांचा एक काफिला सोबत निघणार होता. सोबत संरक्षक बोटीही असणार होत्या. त्या काफिल्यातली फोर्ट स्टायकिनची जागा नक्की होती. जहाजांचा हा बेडा जाताना जर्मन यू बोटींना फोर्ट स्टायकिनवरच्या विध्वंसक मालाचा सुगावा लागून त्यांनी त्याच्यावर हल्ला केलाच, तर त्याच्या ठासून भरलेल्या दारूगोळ्याचा स्फोट होऊन इतर जहाजांना नुकसान पोहोचू नये ह्यासाठी फोर्ट स्टायकिननं रांगेत न जाता रांगेपासून काही अंतर राखून प्रवास करायचा होता.
1: फोर्ट स्टायकिन आणि बेड्यातली इतर जहाजं जिब्राल्टर स्ट्रेट पर्यंत एकत्रच प्रवास करणार होती. जिब्राल्टर पासपाशी पोहोचल्यानंतर काफिल्यातली काही जहाजं उजवीकडे वळून दक्षिण दिशेला असलेल्या आफ्रिकेतल्या काही बंदरांवर जाणार होती, तर फोर्ट स्टायकिन आणि उर्वरित जहाज आशिया खंडाच्या दिशेनं कूच करणार होती.
2: 24 फेब्रुवारी 1944 या दिवशी सकाळी काफिला आपापल्या ठिकाणावर जाण्यासाठी एकत्रच निघाला. हवामान चांगलं नव्हतं, पाऊस पडत होता, कडाक्याचा गारठा होता. पाऊस आणि धुक्यामुळे दृश्यमानताही कमी होती. वास्तविक अशा वातावरणात सामुद्री प्रवास करत नसत, पण युद्धकाळात अशा गोष्टींचा विचार केला जात नाही. इंग्लंड लढाईत उतरलेलं होतंच. विविध आघाड्यांवर लढत असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला वेळेत रसद पोहोचवणं गरजेचं असतं. म्हणून खराब हवामानाचा धोका पत्करून जहाजांच्या कप्तानांनी आपापली जहाजं समुद्रात लोटली होती.
1: पुढचे 2 दिवस हवामान खराबच होतं. जहाजांचा बेडा सावधगिरीनं पुढे चालला होता. जर्मन बोटींवरही नजर ठेवावी लागत होती. पाऊस, धुकं आणि थंडी यामुळे ते अवघड होत होतं. समुद्रही खवळलेला होता, पण त्यातूनही मार्गक्रमण सुरू होतं. आणि निघाल्यापासून शेवटी 3रा दिवशी थोडी उघडीप मिळाली. पुढे 3-4 दिवस तर सगळं शांतच होतं. आकाश निरभ्र झालं होतं, समुद्रही शांत होता. समुद्रात काही जर्मन बोटी संचार तर करत नाहीत ना, यावर नजर ठेवणं एवढंच काम उरलं होतं. जहाजावरही त्यामुळे सगळेजण काहीसे निश्चिंत होते.
2: पण ही निश्चिंती फार काळ टिकली नाही. वर आकाशात लांबून विमानांची घरघर ऐकू येऊ लागली. विमानं नजरेला पडत नव्हती, तरी सगळेच सावध झाले. तेवढ्यात विमानं दिसायला लागली. एकूण 6 विमानं घिरट्या घालताना दिसायला लागली. नक्की कोणाची विमानं आहेत हे कळत नव्हतं. तरीही सावधगिरी म्हणून संरक्षक बोटीवरील विमानविरोधी तोफा आकाशाच्या दिशेने रोखल्या गेल्या. परंतु काहीच झालं नाही. त्या विमानांनी काही काळ घिरट्या घातल्या आणि ती आकाशात गडप झाली. जहाजावरच्या सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. जहाजांचा ताफा पुढच्या प्रवासाला निघाला.
1: इंग्लंडहून निघतानाच ठरल्याप्रमाणे जिब्राल्टर स्ट्रेटपाशी जहाजांचा ताफा 2 गटात विभागला गेला. इथून काही जहाजं आफ्रिका खंडातल्या देशात

0: बंदरात जाण्यासाठी गेली तर फोर्ट स्टायकिन आणि उर्वरित जहाजं सुएज कालव्याच्या दिशेनं निघाली.
1: सुएज कालव्यापर्यंतचा पुढचा टप्पा जवळपास 1000 मैलांचा आणि 12-15 दिवसांचा होता. हा टप्पा मात्र निर्विघ्नपणे पार पडला. जर्मन बोटींची किंवा पाणबुड्यांची काहीच हालचाल दिसून येत नव्हती. डोक्यावर घिरट्या घालणारी विमानही नजरेस पडत नव्हती. ह्या 1000 मैलांच्या प्रवासात बाहेर युद्ध सुरू आहे की नाही याची शंका यावी असंच वातावरण होतं. तरीही फोर्ट स्टायकिनवरचे अधिकारी आणि कर्मचारी सावध होते आणि बेचैनही होते. आपण एका प्रचंड मोठ्या बॉम्बवर बसून प्रवास करत आहोत याचा विसर त्यांना पडलेला नव्हता. चीफ इंजिनियर अलेक्स गो बोटीचं इंजिन मध्येच बंद पडू नये यासाठी मनातल्या मनात येशूची आळवणी करत होता. परंतु मनातली घालमेल आपल्या चेहऱ्यावर दाखवत नव्हता. जिथे पहिली संधी मिळेल तिथे इंजिनाची बारीक सारीक दुरुस्ती करायची असं त्याने ठरवलं होतं.
0: आणखी काही दिवसांनी पोर्ट सईद आलं. आता हा काफिला सुएज कालव्यात प्रवेश करणार होता. सुएज कालवा पार करण्यासाठी जहाजांच्या बेड्याला त्यांचा नंबर येण्याकरता काही काळ वाट पाहावी लागली. जसजसा वेळ जात होता तसतसा अलेक्स अस्वस्थ होत होता. बोटीचं इंजिन त्याला डोळ्यासमोर दिसत होतं.
1: थोड्याच वेळात जहाजांच्या ताफ्याला सुएज कालव्यात प्रवेश करण्याची वर्दी मिळाली. सुएज कालवा पार करून जहाज कालव्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या पोर्ट टॉफिक मध्ये आली. इथे काही काळ फोर्ट स्टायकिन इंधन घेण्यासाठी थांबणार होत.
0: फोर्ट स्टायकिन पोर्ट टॉफिकला पोहोचलं. जहाजावर इंधन भरून होईपर्यंत कॅप्टन नायस्मिथनं जहाजावरची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करतीये की नाही याची तपासणी केली. अलेक्सनं जहाजाच्या इंजिनावर नजर फिरवली. अजूनपर्यंत तरी सर्व आलबेल असल्याचं दिसत होत. पण मोठी दुरुस्ती आणि इंजिनाचं सर्व्हिसिंग या गोष्टी कराव्याच लागणार होत्या. इथून पुढे जहाज लाल समुद्र पार करून येमेन देशातल्या एडन बंदरात थांबणार होत. त्याचा पुढचा टप्पा होता कराची बंदराचा. या प्रवासात फोर्ट स्टायकिन सोबतीला आणखी एक ब्रिटिश मालवाहू जहाज असणार होतं. बाकीची जहाजं इथेच थांबणार होती. एडनवरून कराची जवळपास 500 मैलांवर होतं. या प्रवासात काही विघ्न आलं नाही तर हा प्रवास एकूण 6-7 दिवसांचा असणार होता.
1: पोर्ट टॉफिक मध्ये इंधन घेऊन निघालेल्या फोर्ट स्टायकिननं दिनांक 24 मार्चला एडनला स्पर्श केला. त्याच दिवशी त्याने एडन सोडलं आणि ते कराचीच्या दिशेने निघालं. जहाजामधलं बरंचसं सामान कराचीला उतरवण्यात येणार होतं. त्यामुळे फोर्ट स्टायकिन कराची बंदरात 2-3 दिवस थांबणार होतं. कराचीचा थांबा मोठा होता.
2: ऐकली कधी तुम्ही. आज आपण ऐकला मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 3रा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योती.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली युअर्स.
1: 7:55 होता आहेत आणि आता मात्र गावल्यानु निघायची वेळ झालेली आहे. आज एफएम गोल्डवर आरजे रश्मी महामरे आणि एफएम रेनबोवर आरजे अश्विनी तुमची साथ संगत करणार आहेत. तेव्हाही कार्यक्रम नक्की ऐका आणि तुमचा आजचा दिवस अधिक आनंदी आणि उत्साही बनवा. आज आपण कोडविच

विचारलं होतं, त्यामुळे डोक्याला एक वेगळी चालना मिळाली. जुना चित्रपट आम्ही पाहिला होता, त्याच्या आठवणी पुन्हा एकदा आल्या. बऱ्याचशा श्रोत्यांनी असं सांगितलं की आम्ही तो चित्रपट पाहिलेला नाही, पण आता मात्र नक्की आम्ही तो चित्रपट पाहणार आहोतच. आणि छान वाटलं, कोडं विचारलं त्यामुळे डोक्याला चालना मिळाली, त्यामुळे एक मेंदू कार्यरत राहिला. जोडीला छान छान गीतं होती, त्याचाही आस्वाद घेता आला. भक्ती गीतं आम्ही वंदन कार्यक्रमात ऐकली, त्यामुळे एफ एम रेनबोचे कार्यक्रम ऐकले की आमच्या दिवसाची सुरुवात कशी प्रसन्न आणि उत्साही होते, असे तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया व्हॉट्सअप मेसेजेस आणि दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. याच नोटवर थांबूया आणि पुन्हा लवकर भेटूया नवीन विषयांसह आणि तुमच्या आवडत्या गीतांसह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार. गाववाल्यानू येतंय.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंडविरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडला केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दिल्लीत होणाऱ्या पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमात आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी होणार आहेत. देशभरातून सहभागी होणाऱ्या 17,000 वृक्षमित्रांशी ते संवाद साधणार आहेत. सक्रिय जनसहभागातून पर्यावरण संरक्षणाचे रूपांतर देशव्यापी लोकचळवळीत करण्याचं आवाहन सिंह या मित्रांना करतील. त्यानंतर पुसा परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी होतील. हैदराबादला एक प्रमुख हायस्पीड रेल हब म्हणून विकसित करणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. हैदराबादला पुणे, चेन्नई आणि बंगळुरूशी जोडणारं बुलेट ट्रेन कॉरिडॉर्स उभारले जाणार आहेत. या हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि दक्षिण भारतातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल असं वैष्णव म्हणाले. ते काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशभरातील 2 लाखांहून अधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या योजनेमुळे 20,300 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प गुंतवणूक झाले असून जवळपास 11 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी हा एक भक्कम पाया असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान म्हणाले. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एकूण लाभार्थ्यांपैकी महिला उद्योजकांचं प्रमाण जवळपास 44% आहे असंही पासवान यांनी अधोरेखित केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाजवळ काल भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट उलटली. या दुर्घटनेत 2 महिलांसह 15 भारतीयांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनानं 21 जणांना वाचवलं. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं मृतांची यादी जाहीर केली असून मृतांपैकी 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री SJYSHANKAR यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं आहे. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या खाद्यपदार्थ पोहोच करण्याची सेवा देणाऱ्या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. या कंपनीनं अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचं उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. स्विगी इन्स्टामार्टमार्फत मुदत संपलेल्या खराब झालेल्या दूषित आणि इतर असुरक्षित अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात आला अशा तक्रारी आहेत. इराण अमेरिका तणाव आणखी वाढला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील मालवाहू जहाजावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं इराणवर नव्यानं हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान इराणनं होर्मुझ सामुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप संपेपर्यंत या सामुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला मार्गक्रमण करू दिलं जाणार नसल्याचं इराणच्या नौदलानं स्पष्ट केलं आहे. सामुद्रधुनी खुली असल्याची आणि व्यापारी जहाजांवर हल्ले होणार नसल्याची घोषणा इराणनं करावी अशी मागणी अमेरिकेनं केली आहे. दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असूनही इराणबरोबरच्या वाटाघाटी सुरूच राहतील

असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया बिहार इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. एक देश एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित विधेयकांची छाननी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचं 2 दिवसीय चर्चासत्र गोव्यात झालं. संविधान 129वी घटनादुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 या दोन विधेयकांवर चर्चा करण्यात आली. एकत्रित निवडणुकांमुळे खर्चात कमी होईल आणि प्रशासन सक्षम होण्यास मदत होणार आहे असं समितीचे अध्यक्ष आणि खासदार पी चौधरी यांनी सांगितलं. लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि एकमेव महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावातही भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साऊदम्प्टन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. इंग्लंडनं विजयासाठी दिलेल्या 258 धावांच्या आव्हानासमोर भारताला निर्धारित 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या. दोन्ही संघांमधील पहिला T20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्लोरिडातील मियामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार आज पहाटे झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नॉर्वेचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. टेनिसमध्ये लंडनच्या सेंटर कोर्टवर काल रात्री झालेल्या विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 21 वर्षीय लिंडा नोवोस्कानं आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोवाचा 6-2, 5-7, 6-3 असा पराभव करून पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या आज रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला यानिक सिनर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी सामना करेल. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंड विरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यात मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. 2013-14 मधील 1.5% कमी असलेलं इथेनॉल मिश्रण 2025-26 मध्ये 20% पोहोचलं असून भारतानं हे उद्दिष्ट नियोजित वेळेपेक्षा 5 वर्ष आधी गाठलं आहे. 2014-15 पासून मे 2026 पर्यंत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. या कालावधीत 310 लाख मेट्रिक टनांहून अधिक कच्च्या तेलाची आयात टळली असून सुमारे 930 लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. SIAM, SRAI आणि इंडियन ऑइलच्या व्यापक चाचण्यांनंतरच E20 इंधनाला मान्यता देण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं असून ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल मिश्रण कार्यक्रम पुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सवलत प्राप्त भविष्य निर्वाह निधी चालवणाऱ्या आस्थापनांना त्यांचा दर्जा नियमित करण्यासाठी एक वेळची संधी देणारी माफी योजना 2026 सुरू केली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं की ही योजना 6 महिन्यांच्या कालावधीसाठी खुली राहणार असून ही योजना आयकर कायदा 1961 अंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी विश्वस्त संस्था चालवणाऱ्या आस्थापनांना लागू आहे. पात्र आस्थापनांनी संबंधित प्रादेशिक कार्यालयात ईमेलद्वारे औपचारिक अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. व्हिएतनाममधील फू कोक बेटाजवळ काल भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक नाव उलटून जाणाऱ्या दुर्घटनेतील मृतांची यादी भारतीय दूतावासानं जाहीर केली आहे. मृतांपैकी 10 जण तामिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यामुळे अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज उरळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगरपरिषदेतील 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधातलं आपलं आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं याविरुद्ध हे आंदोलन सुरू आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्य लढती निश्चित झाल्या आहेत. पहिला उपांत्य फेरीचा सामना फ्रान्स विरुद्ध स्पेन असा 14 तारखेला अमेरिकेत डॅलस इथं होईल तर दुसऱ्या उपांत्य लढतीत 15 तारखेला इंग्लंडचा संघ अर्जेंटिना विरुद्ध अटलांटा इथे झुंज देईल. विम्बल्डन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावण्यासाठी आज जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि सर्वात अलीकडील ग्रँडस्लॅम विजेता यांच्यात सामना रंगणार आहे. इटलीचा यॅनिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात कारकिर्दीतील हा 15वा सामना असून ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीतील त्यांची ही दुसरी लढत असेल. महिला एकेरीमध्ये काल 21 वर्षीय चेक टेनिसपटू लिंडा नोस्कोव्हानं आपल्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10

वाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले। पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर। व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन। विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि ज्वेरेव यांच्यात लढत। आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या

डावात 269 धावांची भक्कम आघाडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशु संवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क केंद्र, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या व्यवस्थेचीही पाहणी केली. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोचले. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन होन यांनी फुकोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणं शोधावीत, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या, तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये म्हैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं होर्मुझ समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून एक जण बेपत्ता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 लिंडा नॉस्कोव्हा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलायना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर मात केली. स्पेन आणि फ्रान्सने याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलंय. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1-154 धावा केल्या होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी पाठवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9. व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोव्हा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच दुपारचे 1.
2: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz Musically Yours.
3: म्यूजिकली योर्स FM रेनबो 107.1 MHz पर आपको ध्यान से सुननी है ये वाली म्यूजिक, क्योंकि जल्दी से बताना है किस फिल्म की है ये म्यूजिक.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रिंब वाहिनी. नमस्कार मंडळी, दुपारचे 2:30 झाली आहेत आणि मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आज तारीख आहे 12 जुलै आणि आज जगभरात साजरा केला जातोय वर्ल्ड पेपर बॅग डे. म्हणजेच आपल्या साध्या सोप्या आणि रोजच्या वापरातल्या कागदी पिशवीचा दिवस. आता तुम्ही म्हणाल की अश्विनी, कागदाच्या पिशवीसाठी अख्खा एक दिवस काय गरज आहे याची? तर मंडळी, याची प्रचंड गरज आहे, कारण आपण आपल्या रोजच्या धावपळीत आणि सोयीसाठी या जमिनीला प्लास्टिकच्या कचऱ्यात पार बुडवून टाकलंय. सकाळी उठल्यापासून दुधाची पिशवी, भाजी आणायला जाणं, कपडे खरेदी करणं, अगदी ऑनलाईन काही मागवलं तरी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला प्लास्टिकची पिशवी लागते. आपण ती पिशवी वापरतो आणि मग फेकून देतो, पण ती एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी निसर्गात हट्टी माणसासारखी शेकडो वर्ष तशीच पडून राहते. ती कधीच सडत नाही, उलट ती जमिनीला, आपल्या समुद्राला आणि निष्पाप प्राण्यांना विषारी बनवते. या उलट आपली ही साधी कागदाची पिशवी पूर्णपणे निसर्गातून येते आणि जर ती कचऱ्यात गेली

एका महिन्यात मातीत विरघळून जाते, तेही निसर्गाला कोणताही त्रास न देता। म्हणूनच आजच्या या खास दिवशी आपण कागदाचं महत्त्व तर जाणून घेणार आहोत, पण एकदम वेगळ्या आणि हटके स्टाईलमध्ये। आज आपण जिथे आहो तिथूनच थेट जगाची सफर करणार आहोत, कारण ज्या कागदाला खूप साधं आणि हलकं समजलं जातं, त्या कागदाचे जगभरात असे काही अतरंगी, सुंदर आणि नवल वाटावे असे फेस्टिवल साजरे केले जातात, जे ऐकून कान नक्की तृप्त होतील। जपानपासून ते थायलंडपर्यंत हा कागद माणसाच्या संस्कृतीमध्ये आणि सणांमध्ये काय काय कमाल करतो हे आज आपण पाहणार आहोत। आता एक सुंदर गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात।

0: गाण्यानंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी आहे तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे आणि आपण बोलतोय आजच्या वर्ल्ड पेपर बॅग डे निमित्त कागदाच्या अनोख्या आणि जादुई दुनियेबद्दल. आपण आता थेट चाललोय जपानमध्ये. तर जपानी लोक शिस्तीसाठी आणि तंत्रज्ञानासाठी जितके प्रसिद्ध आहेत तितकेच ते आपल्या निसर्गावर आणि संस्कृतीवर प्रेम करण्यासाठीही ओळखले जातात. जपानमध्ये खूपच सुंदर सण साजरा केला जातो ज्याचं नाव आहे तनाबाता. याला इंग्रजीमध्ये स्टार फेस्टिवल असंही म्हणतात. आता या सणाची गोष्ट खूपच फिल्मी आणि रोमॅन्टिक आहे बरं का. जपानी लोक कथांनुसार आकाशात राहणारे दोन तारे म्हणजेच विणकर मुलगी आणि गुराखी मुलगा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात पण त्यांच्या या प्रेमामुळे ते आपलं काम विसरतात. म्हणून देवांचे राजे चिडून त्यांना आकाशगंगेच्या दोन वेगवेगळ्या टोकांना वेगळं करतात. पण नंतर त्यांना दया येते आणि ते एक सवलत देतात की वर्षातून फक्त एकदाच म्हणजेच या तनाबाता सणाच्या रात्री हे प्रेमी तारे आकाशगंगा ओलांडून एकमेकांना भेटू शकतात. आता तुम्ही म्हणाल अश्विनी या लव्ह स्टोरीमध्ये कागदाचा काय संबंध. तर मंडळी इथूनच कागदाची खरी जादू सुरू होते. या सणाच्या दिवशी जपानमधला प्रत्येक माणूस अगदी लहान मुलांपासून ते थेट वयस्कर आजोबांपर्यंत सगळे जण रंगीबिरंगी कागद घेतात. त्या कागदांच्या सुंदर पट्ट्या कापल्या जातात. या कागदाच्या पट्ट्यांना जपानी भाषेत तांझाकू म्हणतात. लोक या कागदावर आपल्या मनातल्या इच्छा स्वप्न किंवा सुंदर कविता लिहितात आणि मग हे सगळे रंगीबिरंगी कागद घराबाहेर रस्त्यांवर आणि रेल्वे स्टेशनवर लावलेल्या बांबूच्या झाडाच्या फांद्यांवर बांधले जातात. पूर्ण जपान देश या कागदी स्वप्नांनी नटून जातो. जपानी लोकांचा असा विश्वास आहे की त्या रात्री आकाशातले हे दोन तारे जेव्हा एकत्र येतात तेव्हा पृथ्वीवर झाडांवर लावलेल्या या कागदावरच्या सगळ्या इच्छा वाचतात आणि त्या पूर्ण करतात. विचार करा मंडळी, ज्या कागदावर आपण महिन्याचा हिशोब किंवा भाजीची यादी लिहितो त्याच कागदावर जपानमध्ये लोक आपली स्वप्न लिहून झाडांवर सजवतात. कागद लोकांच्या इच्छा देवापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम बनतो. खरंच म्हणजे खरंच किती पॉझिटिव्ह आणि सुंदर कल्पना आहे, नाही का? म्हणजे कशी वाटली ही गोष्ट सांगा मला. आणि आता एक गाणं ऐकूया आणि मग पुढची गोष्ट पाहूया.
1: जसे सर्व किनारे चक्क एका लाटेवर वाहून नेण्याच्या बिंधास्त अणाभाका घेणारे हे प्रेमिक नुसते चौपाटीवरच नव्हे जगाच्या पाठीवर कुठेही आपापली संकेतस्थळ ठरवून भेटत असतात. पण या भेटण्याला काही वेळ काळाचं बंधन, कवीच्या कल्पनेतल्या नायकानं मिलनाला योग्य अशी आल्हाददायक वेळ कोणती निवडली ठाऊक आहे? पहाट. आता पहाटी काय भेटायची वेळ झाली. त्यावेळी घाई गडबडीत असणाऱ्या बऱ्याच मंडळींची भेट टाळायची म्हटलं तर काय निस्तरावं लागेल याची कल्पना आहे त्या दोघांना. दवबिंदूंच्या गारव्यात प्रणयाची धुंदी आगळी खरी, पण बाकीचं कोणतंही टेन्शन नायकाच्या सादरीकरणात आढळत नाहीये. वसंत बापटांचे शब्द यशवंत देवांच्या संगीतानं नटून इथं सादर होत आहेत. शतदा प्रेम करावं अशा आवाजातून, अरुणदातेंच्या अदाकारीतून,

मंडळी जपानच्या रंगीत कागदांवरून आता आपण थोडं खाली येऊया. आपल्या आशियातल्या एका अत्यंत सुंदर देशामध्ये म्हणजेच थायलंडमध्ये. मंडळी, थायलंड म्हणजे फक्त सुंदर समुद्र किनारे, मसाज आणि रात्रीची पार्टी असं बहुतेकांना वाटतं. पण थायलंडमध्ये एक असा सण साजरा केला जातो जो पाहिल्यावर डोळ्यात आनंद अश्रू येतील इतका तो अप्रतिम असतो. या सणाचं नाव आहे यी पेंग फेस्टिवल. हा सण साधारणपणे पौर्णिमेच्या रात्री साजरा केला जातो. या रात्री संपूर्ण थायलंडमधले लोक मोठ्या मैदानांवर एकत्र येतात. त्यांच्या हातात असतो एक हलका पातळ आणि नॅचरल कागदाचा बनवलेला दिवा

ज्याला तिथे खोम लोय असं म्हणतात. हा दिवा पूर्णपणे कागदाचा असतो आणि त्याच्या खालच्या बाजूला कापसाची वात लावलेली असते. त्या कागदाच्या दिव्यामध्ये आग पेटवतात. आग पेटल्यामुळे त्या कागदाच्या फुग्यात गरम हवा भरते आणि तो दिवा हळूहळू आकाशाच्या दिशेने उडू लागतो. जेव्हा एकाच वेळी हजारो लाखो लोक कागदाचे दिवे आकाशात सोडतात तेव्हा रात्रीचा तो काळाभोर आकाशाचा तुकडा सोन्यासारखा चमकू लागतो. थाई लोकांची अशी श्रद्धा आहे की जेव्हा हा कागदाचा दिवा आकाशात उंचावर जातो तेव्हा तो आयुष्यातली सगळी दुःख, जुन्या वाईट आठवणी, त्रास, संकट आणि मनातली नेगेटिव्हिटी आपल्यासोबत घेऊन उडून जातो. म्हणजे बघा ना, एक छोटासा कागदाचा दिवा माणसाला किती मोठी मानसिक शांतता देऊन जातो. यावरून एक गोष्ट सुद्धा समजते की कागद फक्त वजनाने हलका नसतो तर तो माणसाचं जड झालेलं मनही हलकं करण्याची ताकद ठेवतो, नाही का?

मंडळी, जपान थायलंड फिरून आल्यावर वेळ कुठे गेला समजलंच नाही ना, पण या सफरीवरून एक गोष्ट मात्र मनाला पटली नाही का, की ज्या कागदाला खूप साधं समजलं जातं तो कागद खरं तर जगभरातल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतोय, कोणाची स्वप्न पूर्ण करतोय तर कोणाचे सण सजवतोय. आता एवढं सगळं झाल्यावर तुमची एक मैत्रीण म्हणून, एक नागरिक म्हणून एक मनातली गोष्ट सांगू का. आज वर्ल्ड पेपर बॅग डे आहे म्हणून नाही बरं का, तर खरंच विचार करा, आपण जेव्हा भाजी बाजारात किंवा दुकानात जातो आणि तो दुकानदार आपल्याला एखादी वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत देतो, आपण ती घेतोय, पण घरी आल्यावर आपण त्या प्लास्टिकच्या पिशवीचं काय करतो? एकतर ती कचऱ्याच्या डब्यात जाते, नाहीतर घरातल्या त्या मोठ्या पिशवीत कोंडली जाते जिथे आधीच 50 प्लास्टिकच्या पिशव्या रडत पडलेल्या असतात, नाही का. पण या उलट जर आपल्या हातात एक छान कडक आणि स्टायलिश पेपर बॅग असेल तर ती घेऊन चालताना लुकसुद्धा किती छान दिसतो. आजकाल बाजारात तर इतक्या डिझायनर पेपर बॅग्स मिळतात की त्या शॉपिंग बॅग कमी आणि फॅशन ॲक्सेसरी जास्त वाटतात. सी, अर्थात प्लास्टिक पूर्णपणे बंद करणं एका रात्रीत शक्य नाही हे आपण जाणतोच, पण आपण एक छोटीशी सुरुवात तर करूच शकतो ना. पुढच्या वेळी जेव्हा आपण खरेदीला जाऊ तेव्हा आपल्या गाडीच्या डिक्कीत किंवा पर्समध्ये एखादी पेपर बॅग किंवा कापडी पिशवी आधीच ठेवून द्यायची. मग दुकानदाराला हक्काने सांगायचं, भैया प्लास्टिक नको, मेरे पास माझी स्वतःची बॅग है. बघा ना, एवढं बोलताना सुद्धा मनाला किती भारी वाटतंय. बरं, कार्यक्रमात काही श्रोत्यांनी मेसेजेस फोन कॉलद्वारे छान प्रतिक्रिया दिल्या, पटकन त्यांची नावं सांगते. पंकज मोहोड, विठ्ठल मसलेकर, विजेंद्र घाटोळ, श्रेय राऊत, मिलेश राऊत, आर्य राऊत, गौतम भिंगारडे, प्रणव शिंदे, चंद्रशेखर मुळेकर, फिरोजी, दीपा पालकर, भरत पवार, कमलकांत जाधव, शुभलक्ष्मी मस्तकार, रजनीकांत पाटील आणि नाही एवढंच. सो आता वेळ झाली आहे, चला दोस्तो बोलू काही मध्ये इथेच थांबण्याची. पुढच्या भागात आपण भेटू अशाच नवीन मजेशीर विषयासोबत. आता 3 वाजता बातम्या आणि 3:10 पुन्हा भेटूया आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिन्नर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटोपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती

आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या पाच क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना होईल. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज उरळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या 2 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातली तर दुसरी मध्य प्रदेशातली आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोवा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलाइना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा पराभव केला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे.
इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. यास्तिका 39 तर स्मृती मंधाना 69 धावा करून खेळपट्टीवर टिकून होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडत 115 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या वतीनं क्रांती गौडीनं 35 धावात इंग्लंडच्या 5 खेळाडूंना बाद केलं. इंग्लंडमध्ये साऊथहॅम्प्टन इथं काल झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा इंग्लंडनं 56 धावांनी पराभव केला. यासोबतच इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी जिंकली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा सलामीवीर जॉस बटरच्या धडाकेबाज 131 आणि हॅरी ब्रुकच्या फटकेबाज नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं निर्धारित 20 षटकात 2 बाद 157 धावा केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथल्या समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात काल रात्री विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिकबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रिंब वाहिनी. पुन्हा एकदा नमस्कार, मी तुमची सखी अश्विनी तुम्हा सर्वांचं सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते.

0: तर मंडळी, आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने गेली अनेक वर्ष आपल्या सगळ्यांच्या मनावर राज्य केलंय. मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीचा इतिहास ज्या काही मोजक्या आणि आदाराच्या नावांनी ओळखला जातो त्यापैकी एक मोठं नाव म्हणजे सुहास जोशी. गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. जेव्हा आपण सुहासजींचा विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर उभा राहतो तो एक शांत, प्रेमळ आणि तितकाच गंभीर चेहरा. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आपल्याला आपल्याच घरातली किंवा नात्यातली वाटते. त्यांचा हा कलाप्रवास जितका मोठा आहे तितकाच तो रंजक आणि नवीन पिढीसाठी शिकण्यासारखा आहे. सुहासजींनी नाटक, सिनेमे आणि टी व्ही मालिका अशा प्रत्येक माध्यमात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक पात्रात एक जीव ओतला. मग ती एखादी सोशिक आई असो, कडक सासू असो किंवा आजच्या काळातली उत्साही आजी असो. आजच्या विशेष भागात आपण त्यांच्या याच प्रवासाच्या काही छान आठवणींना उजाळा देणार आहोत. त्यांच्या नाटकांबद्दल आणि चित्रपटांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी कधी आपल्या डोळ्यात पाणी आणलं तर कधी आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. त्याआधी एक गाणं आणि मग पुढे सुरू करूया.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

मंडळी सुहास जोशी यांच्या अभिनयात जो एक समजूतदारपणा आणि शांतता जाणवते त्यामागे त्यांचं उच्च शिक्षण आहे. सुहास जोशी या केवळ एक चांगल्या अभिनेत्री नाहीत तर त्या खूप शिकलेल्या आणि सुजाण महिला आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केलं. विशेष म्हणजे त्यांनी कॉलेजमध्ये शिकताना ज्या विषयांची निवड केली होती ते विषय मानवी मनाचा वेध घेणारे होते. त्यांनी तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी, मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी आणि संस्कृत या तीन विषयांमध्ये आपली पदवी घेतली. जेव्हा एखादा कलाकार मानसशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा त्याला मानवी स्वभाव आणि भावना खूप जवळून समजतात. सुहासजींच्या बाबतीतही नेमकं हेच झालं. त्यांनी मानसशास्त्रात घेतलेलं शिक्षण त्यांना प्रत्येक भूमिकेचं मन समजून घेण्यासाठी खूप उपयोगी पडलं. एखादं पात्र विशिष्ट परिस्थितीत असं का वागतं हे सुहासजी खूप छान समजून घ्यायच्या. तसंच तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे त्यांच्या विचारांना एक वेगळीच प्रगल्भता मिळाली. संस्कृत भाषेच्या अभ्यासामुळे त्यांचे भाषेवरील प्रभुत्व आणि शब्दांचे उच्चार कमालीचे स्पष्ट झाले. जेव्हा सुहासजी रंगमंचावर किंवा कॅमेरासमोर एखादा संवाद म्हणायच्या तेव्हा त्यांच्या स्पष्ट उच्चारांमुळे प्रत्येक शब्दाला एक वेगळंच वजन मिळायचं. त्यांचं हे उच्च शिक्षणच त्यांना इतर कलाकारांपेक्षा वेगळं आणि अधिक प्रगल्भ बनवतं. खरंच मंडळी कलाकाराच्या शिक्षणाचा त्यांच्या अभिनयावर पडणारा प्रभाव खरंच ऐकून खूप कमालीचा वाटतो, नाही का?

काय संवादामध्ये जी एक सुंदर लय आहे त्यामागे त्यांची आणखी एक लपलेली कला आहे. ती कला म्हणजे शास्त्रीय संगीत. अनेकदा आपण कलाकारांना फक्त अभिनय करताना पाहतो, पण त्या अभिनयाच्या मागे त्यांनी घेतलेली इतर कलांची मेहनत आपल्याला माहिती नसते. सुहास जोशी यांच्या बाबतीत सांगायचं तर त्या केवळ एक उत्कृष्ट अभिनेत्री नसून एक चांगल्या

परीक्षा अतिशय चांगल्या गुणांनी पास केलेल्या आहेत. शास्त्रीय संगीताच्या या शिक्षणामुळे त्यांच्या अभिनय प्रवासाला खूप मोठी मदत झाली. कोणत्याही अभिनेत्यासाठी त्याचा आवाज हे त्याचं सर्वात मोठं शस्त्र असतं. संगीतातील ताना आणि श्वासावर असणारं नियंत्रण यामुळे सुहासजींना रंगमंचावर काम करताना आपले संवाद फेकणे खूप सोपे झाले. जेव्हा नाटक किंवा चित्रपटात एखादा भावनिक प्रसंग असतो तेव्हा आवाजाची पट्टी कुठे खाली न्यायची आणि कुठे वर न्यायची हे सुरांची जाण असल्यामुळे सुहासजींना अचूक उमजतं. नाटकाच्या रंगमंचावर शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकांपर्यंत त्यांचा स्पष्ट आवाज पोहोचतो. याचं श्रेय त्यांच्या या संगीताच्या साधनेलाच जातं. त्यांची ही सुरांची साधना खरंच कौतुकास्पद आहे, नाही का मंडळी?

मंडळी, पुण्यात शिक्षण घेतल्यानंतर आणि संगीताची साधना केल्यानंतर सुहासजींची पावलं वळली ती दिल्लीकडे. देशातली अभिनयाची पंढरी समजल्या जाणाऱ्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाकडे. कॉलेजच्या दिवसांत सुहास जोशी यांना नाटकांची आणि अभिनयाची खूप आवड निर्माण झाली होती. ही आवड त्यांना थेट दिल्लीच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये घेऊन गेली. NSD मध्ये प्रवेश मिळवणं हे प्रत्येक कलाकाराचं खूप मोठं स्वप्न असतं. आणि सुहासजींनी तिथे प्रवेश मिळवून 3 वर्षांचा अभिनयाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. हा तो काळ होता जेव्हा भारतीय रंगभूमी एका सुवर्ण काळातून जात होती आणि सुहासजींना या संस्थेत खूप काही शिकायला मिळालं. सुहास जोशी यांना NSD मध्ये भारतीय रंगभूमीचे भीष्म पितामह मानल्या गेलेल्या इब्राहिम अलकाझी यांच्याकडून थेट अभिनयाचे धडे गिरवण्याची सुवर्ण संधी मिळाली. इब्राहिम अलकाझी हे अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय दिग्दर्शक होते. त्यांनी सुहासजींमधील कलागुणांना अचूक ओळखलं. NSD मधल्या त्या 3 वर्षांत सुहासजींनी नाटकांच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सखोल अभ्यास केला. अलकाझी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केवळ संवाद बोलणंच शिकलं नाही तर रंगमंचावरील पावर प्रकाशाचा वापर आणि सहकलाकारांसोबत कसं काम करायचं याचं शिक्षण सुद्धा घेतलं. दिल्लीतल्या याच चांगल्या प्रशिक्षणामुळे सुहास जोशी एक अत्यंत व्यावसायिक आणि कसलेल्या अभिनेत्री म्हणून रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाल्या. NSD चे हे संस्कार त्यांच्या पुढील संपूर्ण कारकिर्दीत प्रत्येक भूमिकेत स्पष्टपणे दिसून आले. आता एक गाणं ऐकूयात आणि मग पुढचा प्रवास पाहूयात.

आता आपण अशा एका माध्यमाबद्दल बोलणार आहोत जे सुहासजींच्या खूप जवळचं आहे, म्हणजेच आपली मराठी रंगभूमी. दिल्लीहून अभिनयाचं शिक्षण घेऊन सुहास जोशी जेव्हा मराठी नाटकांमध्ये आल्या तर त्यांनी पहिल्याच नाटकाने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आपलं पहिलं पाऊल ठेवलं. ते नाटक होतं जयवंत दळवी लिखित आणि मराठी नाटकांच्या विश्वातल्या दिग्गज दिग्दर्शिका विजया मेहता यांचं बॅरिस्टर. या ऐतिहासिक नाटकात सुहासजींनी राधा ही मुख्य भूमिका साकारली होती. या पहिल्याच नाटकातल्या राधाच्या भूमिकेने सुहासजींना मराठी रंगभूमीवर स्टार बनवलं. त्यांच्या सुंदर आणि संयमी अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केलं. यानंतर सुहासजींचा नाटकांचा प्रवास थांबला नाही. त्यांनी मराठी रंगभूमीचे महामेरू डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासोबत सुद्धा स्क्रीन शेअर केली. डॉक्टर श्रीराम लागू आणि सुहास जोशी यांची रंगमंचावरील जुगलबंदी इतकी अप्रतिम असायची की प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन पाहत असत. या जोडीचे मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेली नाटकं जसं की नटसम्राट, अग्निपंख आणि एकच प्याला या नाटकांमध्ये एकत्र काम करत इतिहास घडवला. याशिवाय सई परांजपे यांच्या सख्खे शेजारी या नाटकातून त्यांनी आपल्या सहज अभिनयाची झलकही दाखवली. गंभीर कौटुंबिक स्त्रीपासून ते खंबीर व्यक्तिमत्वाच्या भूमिकांपर्यंत सुहासजींनी मराठी रंगभूमीचा हा सुवर्णकाळ आपल्या अभिनयाने अक्षरशः गाजवला. त्यांचा रंगमंचावरचा हा सुवर्णकाळ खरंच थक्क करणार आहे.

मंडळी, नाटकाच्या रंगमंचावर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल्यानंतर सुहास जोशी यांनी आपला मोर्चा वळवला तो चित्रपटांच्या रुपेरी पडद्याकडे. सुहास जोशी यांचा चित्रपटांचा प्रवास अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण राहिलाय. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी सिनेमातही म्हणजेच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली. हिंदी सिनेमात त्यांची सुरुवात अतिशय छान झाली. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या तेजाब या सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केलं. त्यानंतर यश चोप्रा यांच्या आयकॉनिक चांदणी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली. शाहरुख खानच्या जोश चित्रपटातली त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. याशिवाय मैं आझाद हूं, अशोका आणि अगदी अलीकडे आलेल्या सुपरहिट हॉरर कॉमेडी मुंजा चित्रपटात त्यांनी साकारलेली आजी प्रेक्षकांना खूप आवडली. मराठी चित्रपटांचा विचार केला तर सुहासजींच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा मैलाचा दगड म्हणजे तू तिथे मी हा चित्रपट. या कौटुंबिक चित्रपटाने इतिहास घडवला. सुहासजींनी या चित्रपटात साकारलेली प्रेमळ पण अत्यंत खंबीर पत्नी आणि आजी आजही मराठी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणते. याशिवाय सातच्या आत घरात, बालगंधर्व आणि नव्या पिढीच्या मनावर राज्य करणारे मुंबई पुणे मुंबई 3 आणि झिम्मा भाग 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये त्यांनी बदलत्या काळातल्या आधुनिक आणि उत्साही आजीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. सुहासजींचा कलेचा प्रवास खरंच लाजवाब आहे, नाही का?

मंडळी, जेव्हा एखादा कलाकार 50 वर्ष इतक्या प्रामाणिकपणे कलेची सेवा करतो तेव्हा त्यांना मिळणारे पुरस्कार हे केवळ त्या कलाकाराचा नाही तर त्या पुरस्कारांचाच सन्मान ठरतात. सुहास जोशी यांच्या 5 दशकांच्या या मोठ्या आणि निधड्या कारकिर्दीला भारत सरकार आणि अनेक नामांकित संस्थांनी सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलंय. त्यांच्या खात्यात अनेक मोठे आणि मानाचे पुरस्कार जमा आहेत. त्यातला सर्वात मोठा आणि सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान म्हणजे भारत सरकारतर्फे दिला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार. त्यांना अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद असा होता. या राष्ट्रीय पुरस्काराव्यतिरिक्त सुहासजींना मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या जीवनभराच्या योगदानासाठी अत्यंत मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर मराठी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. सुहासजी नेहमी म्हणतात की पुरस्कार मिळणं ही आनंदाची गोष्ट आहेच, पण प्रेक्षकांच्या डोळ्यात आपल्या भूमिकेबद्दल दिसणारं कौतुक आणि त्यांनी दिलेलं प्रेम खरं तर हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. सुहासजींना अष्टपैलू कलाकारासोबतच मोठ्या मनाची कलाकार असं म्हणायला हरकत नाही का?

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: मंडळी, आज आपण आपल्या लाडक्या अभिनेत्री सुहास जोशी यांच्या काहीच कला प्रवासाचा वेध घेऊ शकलो। बॅरिस्टर नाटकातील राधापासून सुरू झालेला सुहास जोशी यांचा हा प्रवास आज झिम्मा आणि मुंजासारख्या आधुनिक चित्रपटांपर्यंत तितक्याच जोमाने आणि उत्साहाने सुरू आहे। 5 दशकांचा हा प्रवास केवळ अभिनयाचा प्रवास नाही, तर तो कलेप्रती संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या एका खऱ्या कलाकाराचा प्रवास आहे। सुहासजींनी आपल्या अभिनयातून आपल्याला कधी रडवलं, कधी हसवलं, तर कधी जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला। आज 12 जुलै त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून FM रेनबो आकाशवाणी परिवार आणि लाडक्या श्रोत्यांकडून सुहास जोशीजींना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि अशीच अखंड कलेची सेवा करण्याची ऊर्जा देऊ, हीच प्रार्थना। सुहासजी, तुम्ही साकारलेली प्रत्येक भूमिका आमच्या मनात कायम जिवंत राहील आणि तुमचा हा प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील। बरं, कार्यक्रमात काही श्रोतांनी खूप छान प्रतिसाद दिलाय, त्यांची नावं सांगते। पंकज मोहोड, किशोर पवार, सुहास पांडे, प्रकाश कुलकर्णी, केदारजी, अरुण गावकर, सुनील आणि स्वप्नाली जोशी, दीपा पालकर, विजयंत चितळे, मंगेश म्हात्रे, श्रीपाद जोशी, मोरेश्वर धाडमोडकर, दत्ता केदार, ईश्वरदास शेट्टी। तर मंडळी, यासोबत सप्तरंगी 7 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। यानंतर लगेच बातम्या आणि 4 वाजता भेटूया आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात। आपण ऐकत आहात ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 देशांचा दौरा आटोपून काल नवी दिल्लीत परतले। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला। या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत। तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासरवडहून पुढे रवाना होईल। पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे। बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले। पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते। त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला, तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली। यासोबत ठळक बातम्या संपल्या।

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. नमस्कार मंडळी, मी तुमची सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

तर मंडळी, आजचा दिवस थोडासा खास आहे, कारण आज आहे नॅशनल सिम्प्लिसिटी डे, साधेपणा. किती छोटासा शब्द आहे, पण त्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा आहे. कोणाला साधेपणा दिसतो तो माणसाच्या राहणीमानात, कोणाला बोलण्यात, कोणाला विचारांमध्ये, तर कुणासाठी साधेपणा म्हणजे मनातली शांतता. दरवर्षी 12 जुलै हा दिवस अमेरिकन लेखक, तत्वज्ञ आणि निसर्ग प्रेमी हेन्री डेव्हिड थोरो यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांनी आपल्या वॉल्डन या पुस्तकातून साध्या आणि निसर्गाशी जवळीक असलेल्या जीवनाचा विचार मांडलाय. त्यांच्या मते आयुष्यात आवश्यक नसलेल्या गोष्टी कमी केल्या की महत्त्वाच्या गोष्टींसाठी जास्त जागा निर्माण होते. बरं, आपण सगळेच अशा अनेक माणसांना भेटतो ज्यांच्याकडे फारसा दिखावा नसतो, पण तरीही ती माणसं कायम लक्षात राहतात. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचा स्वभाव, सगळंच अगदी सहज आणि मनाला भिडणारं असतं. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमात आपण साधेपणा आपल्याला आयुष्यात किती वेगवेगळ्या रूपांनी भेटतो हे पाहणार आहोत. विचारांमध्ये साधेपणा असू शकतो, शब्दांमध्येही असू शकतो, नात्यांमध्ये, राहणीमानात, जीवनशैलीत, अगदी आपल्या दैनंदिन सवयींमध्येही असू शकतो. तर मंडळी, आता एक सुंदर गाणं ऐकूयात आणि मग साधेपणाच्या सुंदर पैलूंवर मन मोकळ्या गप्पा मारूयात.

तर आता आपण नॅशनल सिम्प्लिसिटी डे निमित्त साधेपणाचे वेगवेगळे पैलू उलगडत आहोत आणि त्याची सुरुवात करूयात अशा गोष्टीपासून जी दिसत नाही पण आपल्या प्रत्येक निर्णयामागे असते. ती गोष्ट म्हणजे आपले विचार. आपण सगळेच कधी ना कधी एखाद्या गोष्टीचा जरा जास्तच विचार करतो. एखादा मेसेज आला नाही तर काय झालं असेल, एखादी भेट पुढे ढकलली गेली तर काही बिनसलंय का, आणि कधी कधी तर घडायचंही नसतं पण मन आधीच 10 शक्यता तयार करून ठेवतं. गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या मनाला कथा रंगवायला खूप आवडतं, पण त्याचवेळी काही माणसं भेटतात जी अगदी शांत असतात. एखादी परिस्थिती आली तरी घाईघाईने निष्कर्ष काढत नाहीत. ते जे समजून घ्यायचं आहे ते समजून घेतात, जे स्वीकारायचं आहे ते स्वीकारतात आणि पुढे जातात. कदाचित यालाच विचारांमधला साधेपणा म्हणत असावत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांना चिंता नसते किंवा प्रश्न नसतात. फरक एवढाच असतो की ते प्रत्येक प्रश्नाला मनात कायमचं घर करू देत नाहीत. यावरून एक छोटीशी गोष्ट सांगू का, तर दोन मित्र एका बागेत फिरायला गेले होते. दोघांनीही एकाच झाडाकडे पाहिलं. एक म्हणाला, अरे किती पानं गळून पडली आहेत. दुसरा म्हणाला, हो पण बघ ना, नवीन पालवीही फुटायला लागली. मंडळी, झाड एकच होतं, दृश्यही एकच होतं, बदलला तो फक्त पाहण्याचा दृष्टिकोन. बहुतेक वेळा आयुष्यही असंच असतं. कधी कधी आपण एखाद्या छोट्या प्रसंगाला इतकं मनावर घेतो की दिवसाचा मूडच बदलतो. आणि कधी एखादं छोटंसं हसू, एखादा विनोद किंवा एखादं गाणं संपूर्ण दिवस हलका करून जातो, नाही का? बरं, आजकाल ओव्हर थिंकिंग हा शब्द आपण खूप ऐकतो, पण त्यावर उपाय म्हणून कुठली जादूची गोष्ट नाही आहे. कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा, कधी आवडतं गाणं, कधी एखादं पुस्तक, तर कधी निवांत फेरफटका. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, मन हलकं असेल तर विचारही हलके होतात, आणि विचार हलके झाले की अनेक गोष्टी पूर्वीपेक्षा सोप्या वाटू लागतात. यावर एक सुंदर वाक्य आहे, गोष्टी नेहमी अवघड नसतात, अनेकदा आपणच त्या मनात अवघड करून ठेवतो. कदाचित म्हणूनच साधेपणाची सुरुवात बाहेरून नाही तर आपल्या विचारांपासून होत असावी. बरोबर ना मंडळी?

विचारांमधल्या साधेपणानंतर आता आपण बोलूयात बोलण्यातल्या साधेपणाबद्दल. आपण रोज किती जणांशी बोलत असतो, नाही का? घरात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसोबत, शेजाऱ्यांशी, आणि आता तर फोन, मेसेज, व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया, संवादाची साधनं खूप वाढली आहेत. पण एक गोष्ट मात्र आजही बदललेली नाही आहे, ती म्हणजे शब्दांची ताकद. म्हणजे बघा ना, एक साधा नमस्कार, मनापासून म्हटलेलं धन्यवाद किंवा काळजी घ्या, ही 3-4 शब्द आहेत, पण त्यामागची भावना किती मोठी आहे. आपण बहुतेकदा एखाद्या अशा व्यक्तीला भेटतो जिच्याशी बोलायला नेहमी छान वाटतं, कारण ती व्यक्ती सतत विनोद करते म्हणून नाही किंवा मोठमोठ्या गोष्टी सांगते म्हणूनही नाही, तर तिचं बोलणं अगदी सहज, शांत आणि मनापासून असतं. अशी माणसं भेटली की यांच्याशी पुन्हा बोलावंसं वाटतंय अशी भावना नकळत मनात येते. आणि दुसरीकडे काही संवाद असेही असतात जे फक्त काही मिनिटांचे असतात, पण त्यातला कठोरपणा किंवा घाई अनेक दिवस लक्षात राहते. म्हणूनच कदाचित शब्दांचं सौंदर्य त्यांच्या अवघडपणात नसतं तर त्यांच्या साधेपणात असतं असं म्हटलं जातं, नाही का?

मंडळी, आपल्या मराठीत एक छान गोष्ट म्हटली जाते, ती म्हणजे गोड बोलणं ही सर्वात मोठी श्रीमंती. खरं तर ही श्रीमंती कुठल्याही दुकानात मिळत नाही आणि ती खर्चही होत नाही, उलट जितकी वाटली तितकी वाढत जाते, नाही का? गंमत म्हणजे लहान मुलांशी बोलताना आपण आपोआप आवाज मऊ करतो, आजी आजोबांशी बोलताना शब्द बदलतात, मित्रांशी बोलताना वेगळाच अंदाज असतो, म्हणजेच परिस्थितीनुसार संवाद बदलतो, आणि हीच संवादाची सुंदर बाजू आहे. याच संदर्भात एक सुंदर विचार वाचला होता, तो म्हणजे साधे शब्द लक्षात राहत नाहीत पण त्या शब्दांनी दिलेला अनुभव कायम लक्षात राहतो. मंडळी, कदाचित म्हणूनच काही लोक आयुष्यात कायमचे लक्षात राहतात. त्यांनी काय बोललं होतं हे शब्दशः आठवत नाही, पण त्यांच्याशी बोलताना कसं वाटलं होतं हे मात्र आयुष्यभर विसरता येत नाही. मंडळी, तुमच्या आयुष्यात आहे का कोणी अशी व्यक्ती जिचं बोलणं इतकं साधं आहे, इतकं गोड आहे की बऱ्याचदा असं वाटतं की यार ऐकतच राहावं किंवा यार बोलतच राहावं? सांगा बरं मला.

0: मंडळी, आता बोलूयात राहणीमानातील साधेपणाबद्दल. साधी राहणी, उच्च विचारसरणी ही म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली आहे, पण काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि या म्हणीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही थोडा बदलला आहे. पूर्वी साधेपणा म्हणजे अगदी मोजक्या गरजा, मोजक्या वस्तू आणि शांत आयुष्य अशी प्रतिमा होती. आज मात्र तसं चित्र राहिलेलं नाही आहे. आज अनेक सोयीसुविधा आपल्या आयुष्याचा भाग आहेत, त्यामुळे साधेपणा म्हणजे या सगळ्यापासून दूर राहणं असा त्याचा अर्थ अजिबात नाही. खरं तर राहणीमानातील साधेपणा म्हणजे आपल्याला काय शोभतं, काय आवश्यक आहे आणि कशात आपल्याला खरंच समाधान मिळतं हे ओळखणं. बरं, आपल्या आसपास अशी कितीतरी माणसं असतात, त्यांच्या घरात गेल्यावर पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे तिथली ऊब. घर किती मोठं आहे, किती महाग सजवलं आहे, यापेक्षा तिथलं हसतमुख वातावरण जास्त लक्षात राहतं. मग कधी कधी वाटतं घराला घरपण नेमकं कशामुळे येत असेल, आणि मग उत्तर मिळतं त्यात राहणाऱ्या माणसांमुळे. थोडक्यात साधेपणा म्हणजे काय, तर जसं आहोत तसं सहजपणे स्वीकारणं, कदाचित हेच साधेपणाचं सर्वात सुंदर रूप आहे. म्हणून असं म्हटलं जातं की घराची किंमत त्याच्या आकाराने ठरत नाही, तर त्यात निर्माण होणाऱ्या आठवणींनी ठरते. किती खरं आहे ना. म्हणजे बघा ना, लहानपणीचं घर, अंगणातले खेळ, संध्याकाळच्या गप्पा, या आठवणी आठवल्या की घराचं क्षेत्रफळ आठवत नाही, पण तिथला आनंद नक्की आठवतो. म्हणजेच काय, तर राहणीमानातील साधेपणा म्हणजे कमीमध्ये जगणं नाही, तर जे आहे त्यातलं सौंदर्य अनुभवत जगणं.
1: एक लाजरा साजरा मुखडा,

मंडळी, आजकाल सोशल मीडियामुळे फॅशनचे ट्रेंड खूप वेगाने बदलताना दिसतात. काल जो ट्रेंड होता तो आज बदललेला असतो, पण या सगळ्यात एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे आपली स्वतःची ओळख. कधी कधी आपण कपाटासमोर 5-10 मिनिटं उभे राहतो आणि शेवटी म्हणतो, इतके कपडे आहेत पण घालायला काहीच नाही. हे वाक्य प्रत्येक घरात ऐकायला मिळतं आणि हे ऐकताना नकळत हसू येतं, कारण प्रश्न कपड्यांचा नसतो, त्या क्षणाच्या निवडीचा असतो. आपल्या भारतात तर प्रत्येक राज्याची, प्रत्येक संस्कृतीची स्वतःची वेगळी वेशभूषा आहे. महाराष्ट्राची नऊवारी, पंजाबचा फुलकारी दुपट्टा, गुजरातचं पारंपरिक भरतकाम, किती सुंदर वैविध्य आहे. या सगळ्या पोशाखांमध्ये एक गोष्ट समान दिसते, ती म्हणजे साधेपणातलं सौंदर्य. कपड्यांमध्ये महागाई असू शकते, फॅशन असू शकतं, पण सौंदर्य मात्र अनेकदा सहजतेतच असतं. असं म्हटलं जातं, व्यक्तिमत्वाला सर्वात जास्त खुलवणारी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास, आणि त्यानंतर येते वेशभूषा. म्हणूनच एखादी व्यक्ती काय परिधान करते यापेक्षा ती ते किती सहजतेने आणि आनंदाने परिधान करते हे जास्त लक्षात राहतं.

मंडळी नात्यांची गंमतच काही वेगळी असते, नाही का? काही नाती रोज भेटतात, काही महिन्यांनी भेटतात, आणि काही नात्यांमध्ये तर वर्षानुवर्षे भेट नाही होत. पण भेट झाली की मध्ये इतका मोठा काळ गेला होता हेही जाणवत नाही. कदाचित हेच नात्यांचं खरं सौंदर्य. आपण अनेकदा म्हणतो वेळच मिळत नाही. खरंच प्रत्येकाचं आयुष्य आज खूप धावपळीचं झालंय, पण या सगळ्या धावपळीतही एखादा छोटासा फोन, काय म्हणताय असा मेसेज किंवा अचानक दिलेली भेट, एवढ्यानेही नात्यांमध्ये पुन्हा ऊब निर्माण होते. नात्यांमधला साधेपणा म्हणजे मोठमोठ्या गोष्टी करणं नाही, तर समोरच्या व्यक्तीसमोर अगदी स्वतःसारखं राहता येणं. अशी माणसं आपल्या आयुष्यात असतात ज्यांच्यासमोर आपण हसतोही मनापासून, आणि कधी डोळ्यात पाणी आलं तरी ते लपवावंसं वाटत नाही. कारण काही नात्यांना सतत बोलण्याची गरज नसते, त्यांना फक्त जिव्हाळ्याची गरज असते. नाती शब्दांनी नाही तर वेळ आणि आपलेपणाने जपले जातात, आणि कदाचित म्हणूनच साधेपणा नात्यांमध्ये सर्वात जास्त खुलून दिसतो. कारण जिथे दिखावा नसतो, अपेक्षांचा भार नसतो आणि मन मोकळेपणा असतो, तिथे नातं अधिक सहज फुलतं. आता सुंदर गाणं ऐकूयात.

तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण साधेपणाकडे अनेक वेगवेगळ्या नजरेतून पाहिलं. या संदर्भात एक किस्सा शेअर करते. आता आषाढी एकादशी निमित्त वारी निघाली आहे हे आपण जाणतोच, तर मी एक रील व्हिडिओ पाहिला होता सोशल मीडियावर. एक गोड मुलगी आहे किशोरी नावाची, जी ट्रॅव्हल व्हिडिओज कॅप्चर करते. तर तिने वारीमध्ये सहभाग घेतलेल्या एका गोड आजोबांची मुलाखत घेतली. मंडळी, ते बाबा अंध आहेत आणि एकटेच वारीत पायी पायी निघालेत. तर किशोरीने त्यांना काही प्रश्न विचारले. आजोबांनी ज्या प्रकारे उत्तरं दिली आहेत ती हृदयाला लागण्यासारखी आहेत. त्यांना जेव्हा विचारलं की

बाबा कसं करताय, कसं जमतंय, आश्चर्य आहे. त्यावर ते बाबा म्हणाले, मी नाही, माऊली करवून घेते. काही अडचण जरी आली ना तरी सहज निघून जाते, माऊली करवून घेते. त्यानंतर विचारलं की तुम्हाला हे अंधत्व आलं तर तुम्ही नशिबाला, देवाला दोष देता का? त्यावर बाबा म्हणाले, कशाला द्यायचा दोष, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, एकाच जन्मी नाही आता याती सुखाची विश्रांती हरी संगे. आणि म्हणाले, जे झालं ते बरं झालं, बरे जाहले देवा निघाले दिवाळे, आनंद मानावा त्यातच. म्हणजे जेव्हा हा व्हिडिओ मी पाहिला, इवन आता सांगताना सुद्धा अंगावर शहारे येत आहेत. म्हणजे बघा ना, हे बाबा जे भोग त्यांना आले आहेत त्याचा दोष देवाला न देता, कसलीही तक्रार न करता, स्वतःच्या कर्माला दोष देऊन, समाधानी आणि हसतमुख राहून, कुठलीही अपेक्षा न ठेवता, विचारांमध्ये श्रीमंती ठेवून, खिशामध्ये मोजकेच पैसे असताना, पांडुरंग सोबत आहे असं समजून, साधेपणात जीवन जगतायत. आज नॅशनल सिम्प्लिसिटी डे निमित्त सुख वस्तूंमध्ये नसतं, ते साधेपणात विचारात असतं, याचं जिवंत उदाहरण याशिवाय दुसरं असूच शकत नाही, नाही का? खरंच राम कृष्ण हरी. यासोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची, कारण अर्थात घड्याव खुणावत आहे. मी अश्विनी घोरपडे तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटू अशाच नवीन विषयांसोबत. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा, महत्वाचं म्हणजे बिनधास्त जगा, स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: और अब सुनिए समाचार।
1: आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत EWS सदनिका स्वप्नपूर्ती प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू। पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृतांचा आकडा 9 वर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महारेलद्वारे राज्यातील 4 ROB 4 भुयारी मार्ग आणि 1 RUV लोकार्पण। आता सविस्तर बातम्या। नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी उत्तर नागपुरातील मौजा नारी इथे उभारण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS गटातील प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत EWS सदनिका स्वप्नपूर्ती प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नीता ठाकरे होत्या। कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व पात्र सफाई कर्मचाऱ्यांना श्रमसाफल्य योजनेअंतर्गत 300 चौरस फुटाचं मोफत घर उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय कायम ठेवण्यात आल्याचं नमूद केलं। मनपाद्वारे उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाला महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत असं नाव देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।
2: महाराष्ट्र में जितने सफाई कर्मचारी भाई बहन है सभी को 300 स्क्वेअर फुट तक हम मकान बिना पैसे का मुफ्त में देंगे, ये निर्णय हमने किया। और मुझे बहुत खुशी है हमारी नागपुर महानगर पालिका ने उसमें अगुवाई की। हम लोग सोच रहे थे शायद पहला नंबर मुंबई का लगेगा क्योंकि मुंबई में भी तैयारी चल रही थी, लेकिन मैं महापौर उपमहापौर स्थायी समिति अध्यक्ष सत्ता पक्ष नेता और हमारे कमिश्नर साहब इनका आभार व्यक्त करूंगा कि इस योजना की शुरुआत नागपुर से हो रही है।
1: या वसाहतीत उद्यान, सामुदायिक सभागृह, सौर ऊर्जा प्रणाली, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, पाणी पुरवठा आणि इतर आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून आदर्श वसाहत उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहतीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी 14 इमारतींमध्ये 2 BHK तब्बल 392 सदनिका उभारण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी परवडणाऱ्या किमतीत 1 आणि 2 BHK 518 सदनिका उभारल्या जाणार आहेत। 3 वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन आहे। EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं PF ट्रस्ट EPFOकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे। ज्या कंपन्यांनी स्वतःचा PF ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे। ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 3 देशांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रवोपो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली, तर दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला, तसंच भारत ऑस्ट्रेलिया CEO फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं। या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली। 4 दशकाहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली। संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले।
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे।

पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या 10 मृतांची संख्या 9 पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाआधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच राज्यातील 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड महारेल यांनी विकसित केलेल्या या प्रकल्पाचं लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. अध्यक्षीय भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पारडी येथील उड्डाणपुलाच्या सोबतच इथल्या व्यावसायिकांसाठी आधुनिक भाजी मार्केट तसंच स्पोर्ट क्लब बांधण्यात येणार असून या प्रकल्पाच्या 150 कोटी रुपयाच्या खर्चापैकी 40 कोटी रुपयाचा निधी एनएचआयतर्फे देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या 2 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातील तर दुसरी मध्य प्रदेशातील आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यापासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. क्रिकेट. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड आणि भारत यांच्यात ऐतिहासिक एकमेव महिला कसोटी क्रिकेट सामना सुरू आहे. या सामन्याच्या 3 दिवसाच्या खेळात अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं आपल्या दुसऱ्या डावात 4 गडी बाद 250 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतानं 365 धावांची आघाडी घेतली आहे. यापूर्वी इंग्लंडचा पहिला डाव काल 170 धावात आटोपला. एमी जोन्स हिनं सर्वाधिक 53 धावा केल्या. भारताकडून क्रांती गौडा हिनं 5 बळी घेत चमकदार कामगिरी केली तर सायली सातघरे आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं 15 आणि 16 जुलै रोजी पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट घोषित केला आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील मानेगावजवळ असलेल्या पूर्णा नदीपात्रात 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली आहे. हे दोघेजण नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले असताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज आला नाही आणि ते दोघेही खोल पाण्यात बुडाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. खरीप हंगामात बुलडाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बियाणांच्या सदोष उगवण क्षमतेमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात सुमारे 8 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असली तरी अनेक भागात बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर या गंभीर परिस्थितीची दखल कृषी विभागानं तातडीनं पावले
उचलली 80 अधिक बियाणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. चिखली तालुक्यात तब्बल 42 हेक्टरवरील सोयाबीन अजिबात उगवले नसल्याचं समोर आलं आहे. बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही कंपनीची गय केली जाणार नाही. प्रयोगशाळेचा अहवाल येताच दोषी कंपन्यांवर कायद्यानुसार कठोर कायदेशीर फौजदारी कारवाई केली जाईल असं कृषी विभागाच्या वतीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी महर्षी सुदर्शन बाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत EWS सदनिका स्वप्नपूर्ती प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू. पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृतांचा आकडा 9 आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महारेलद्वारे राज्यातील 4 ROB 4 भुयारी मार्ग 1 RUBचं लोकार्पण. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाण पूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे

उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमाननगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. या समाजानं आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन आदरातिथ्याच्या क्षेत्रात पदार्पण करावं, छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगारांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोधमोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहेत. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे, मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैलीही आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण आज सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली, नवसंशोधन नवतंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असंही बिर्ला म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्चाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी उपक्रमाचं आयोजन केलं आहे. अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्याहून आज वारी पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन, मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथला रिद्धेश भेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबादचा स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्या

विद्यालयाच्या डॉक्टर लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते.

इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 400 धावांच्या पलीकडे गेली आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 7 बाद 303 धावा झाल्या होत्या. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नोस्कोवा हिनं कॅरोलायना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आज तिसरी कुडाळ मान्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुष गटात बेळगाव इथल्या प्रथमेश करमरकर यानं तर महिला गटात बेळगावच्याच आरती शहा यांनी विजेतेपद पटकावलं. 16 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर यानं तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाडच्या विजयलक्ष्मी हे पहिले आलेत. या स्पर्धेतल्या सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉप आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे उपस्थित होते. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली आहे. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबलापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण गोवा आणि घाटमाथ्यावरही काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोची कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया पुण्याचा कनिक जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन। 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक। मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत। आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 450 धावांच्या वर। केंद्र आणि राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे, त्याचा लाभ नागरिकांना होत आहे। मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे, असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे। ते आज नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करताना बोलत होते। कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली असं सांगत नवसंशोधन नवतंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असं ते म्हणाले। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते।

कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन, मध्य प्रदेशमधील इंदूर इथल्या रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला रुषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथला स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि घाट माथ्यावर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोधमोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवायच्या असल्या तर त्यांना 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा नरेंद्र मोदी ॲपवर किंवा MyGov या संकेतस्थळावर 24 जुलैपर्यंत त्या नोंदवता येतील. 1922 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर SMSद्वारे आलेल्या लिंकवरही थेट प्रधानमंत्र्यांना त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवता येणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर आज म्हैसूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. त्यांनी अनेक पिढ्यांमधल्या चित्रपट अभिनेत्री

साठी पार्श्वगायन केलं. इलैयाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशानं संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावल्याची त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे सिनेट सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते लिंडसे ग्रॅहम यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. ग्रॅहम हे 4 वेळा सिनेटवर निवडून गेले होते. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जात. ट्रम्प यांच्या प्रशासनात ते परराष्ट्र धोरणातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अमेरिकेनं 2003 इराकवर केलेल्या हल्ल्याचे ते समर्थक होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या इराणसोबत झालेल्या अणुकराराचा त्यांनी विरोध केला होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा मॉस्कोव हिनं कॅरोलाइना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. हे तिच्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडपुढं विजयासाठी 456 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1-154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधाना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. त्यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. भारतानं 7-341 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताची दुसऱ्या एकूण आघाडी 455 झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंडपुढे विजयासाठी 456 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. आज 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. सोमवारचा दिवस आहे, आठवड्याचा पहिला दिवस. जी जी कामं करायची ठरवली असतील, जसा दिवस प्लॅन केला असेल तसा तो जाऊ दे आणि सगळं तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होऊ दे, तुमच्या मनासारखा दिवस जाऊ दे ही शुभेच्छा कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच देते. 8 वाजेपर्यंत जेव्हा आपण एकमेकांच्या बरोबर आहोत, आत्ता वंदनमध्ये अर्थातच आपली मेडिटेशनची सिरीज आहे. ध्यान आपण करायला सुरुवात केल्यानंतर कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला फरक जाणवतो किंवा काय करायला आपण सुरुवात करतो याबद्दल बोलणार आहोत. विचारवंतांचं काय मत आहे त्याबद्दल ते सांगणार आहे मी. तलावाकाठचं एखादं मंदिर आणि त्यात सुद्धा गड किल्ल्यांवर असलेले तलाव आणि त्याकाठचं एखादं मंदिर ही आपली जी सिरीज सुरू आहे त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात काय असेल ते जेव्हा आपण त्यावेळेला भेटू तेव्हा आपण बोलणार आहोतच. आज खूप सुंदर गोष्टी आहेत, छान छान विषय आहेत नेहमीसारखेच आणि त्याबरोबरीने उत्तमोत्तम गीतं आपल्यासाठी घेऊन आले आहे. आत्ता वंदनमध्ये भक्तिरचना, अभंग, भक्तिगीतं आपण ऐकणार आहोत आणि आज विषय कोणता असणार आहे या गीतांनंतर.

वंदन या कार्यक्रमामध्ये आपण आज अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत की कधी कधी जेव्हा शांत बसलेले असतो आपण तेव्हा एका गोष्टीची जाणीव होते नकळत की आपण कसे वागतोय समाजामध्ये. आपण जे वागतोय ते आपण आपल्याशी प्रामाणिकपणाने वागतोय का किंवा आपण खरं वागतोय का. जे आपण सांगू शकू की हो मी खरं कशा अर्थाने समाजाचं खरं खोटं नाही, आपण आपल्याशी खरं वागतोय का. आपण आपल्याला तर फसवत नाही आहोत, आपण आपल्याबद्दल तर स्वतःशी एकदम ओके आहोत ना की हां हे मी जे केलं ते कोणालाही दाखवण्यासाठी नाही, हे माझ्यासाठी होतं. आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला ज्या प्रकारे समजायला लागतात गोष्टी आणि त्यासाठी ध्यान हे खूप महत्त्वाचं ठरू शकतं. रोजचा जर आपण जसे डायरी लिहितो ना काही मंडळी, किंवा काही मंडळींना सवय असते एखादं काहीतरी जर्नल लिहायची रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवस संपायच्या वेळेला, त्यावेळेला ही एक्सरसाइज बरेच जण करतात की आजचा दिवस हा किती प्रमाणात असा गेला की मी फक्त दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं आणि स्वतःशी मात्र काही बाबतीत नाही, हे ना जरा थोडंसं मी वेगळं सांगितलं बरं का, मला जे मी जे आहे त्यापेक्षा थोडंसं मी वेगळं सांगितलं. तर आज स्वतःशी प्रामाणिक किंवा स्वतःबरोबर खरं बोलणं या विषयावर लेखकांचं किंवा विचारवंतांचं किंवा ही मंडळी जी ध्यान करतायत त्याच्यामध्ये त्यांनी खूप काम केलं आहे त्या मंडळींचं काय म्हणणं आहे ते आपण आज त्याच्यावर बोलणार आहोत की स्वतःशी खरं असणं, स्वतःशी खरं बोलणं, इतरांबरोबर नाही स्वतःशी खरं बोलणं याबद्दल. मागे पटकन आनंदी होण्यासाठी आपण एक आरशाचा उपाय केला होता आणि आरसा बऱ्याचदा आपल्याला आपल्याबद्दलचं खरं सांगतो, हेही एक आहेच. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींवर बोलूया आणि त्याबरोबरीने सुंदर सुंदर भक्तिरचना आहेतच. वंदन ह्या कार्यक्रमात भेटलो आहोत आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि News on AIR या ॲपवर. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर.

आजच्या कार्यक्रमात स्वतःशी खरं असण्याबद्दल आपण बोलतो आहोत. प्रामाणिक थोडासा वेगळा भाग आहे, पण खरं असणं स्वतःबरोबर हा एक वेगळा भाग आहे. एके ठिकाणी विचारवंत असं म्हणतात की आपण स्वतःशी खरं असायला सुरुवात केल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या लोकांना कदाचित आपण आवडेनसे होतो, कारण आपण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही. त्यांना जसे आपण वागायला हवे आहोत तसे आपण वागत नाही, पण तसं केल्यामुळे आपली प्रगती आतून व्हायला सुरुवात झालेली असते आणि जो मार्ग आपण निवडलेला आहे त्या मार्गावर आपण पुढे जायला अगोदरच सुरुवात केलेली असते. त्यामुळे लोकांना आपण कसे वाटतोय किंवा त्यांना आपला राग येतोय का या गोष्टीकडे जर आपल्याला अशा पद्धतीने स्वतःचा विकास घडवून आणायचा असेल तर या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण स्वतःशी खरं असल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा जो कदाचित इतर वेळेला होत नाही तो व्हायला सुरुवात होते. उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याचदा आपल्यामध्ये कोणते गुण आहेत किंवा अरे आपण असंही करू शकतो ह्याची जाणीवच आपल्याला होत नाही, कारण इतरांच्या म्हणण्याप्रमाणे इतरांना चांगलं वाटेल तसं, इतरांच्या अपेक्षा असतील तसं, असं आपण खूप काळ जगत आलेले असतो आपल्या आयुष्यात. जर आपण विचार केला तर जेवढे केवढे वर्षाचे आपण आहोत त्याच्यामध्ये खूप काळ आपण या गोष्टींचा विचार करत जगत आलेले असतो. विनोदाने मध्यंतरी असे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील की चार लोक काय म्हणतील आणि मग कोणते तरी अशी रॅन्डम माणसं आपल्याला दिसतात आणि ते म्हणतात आम्ही ती चार माणसं आहोत, आम्ही ते चार लोक आहोत आणि आम्ही काही म्हणत नसतो. उगाच आम्हाला असं आणलं ह्या सगळ्यामध्ये की चार लोक काय म्हणतील. तर हे थोडंसं सोडून स्वतःशी विचारणं स्वतःला की मी ह्यामध्ये खरंच माझ्यासारखं वागलो किंवा वागले का, किंवा मी खरी होते का माझ्याबरोबर, हे थोडंसं अध्यात्मक म्हणूयात आपण वाटेल, पण हे ध्यान किंवा मेडिटेशन आपल्याला शिकवतं. आणि मेडिटेशन ही एक प्रक्रिया आहे, वेळ लागतो तिला, पण त्यामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होतो. अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला समजतात त्याबद्दल बोलूया जेव्हा आपण स्वतःबरोबर खरे असतो या रचनांनंतर.

आणि पुढची रचना ऐकवण्या अगोदर सुयोग महाजन, सुरेश बावकर, मधुसूदन जोशी, विनायक बगाडे, मंगेश जोशी, विठ्ठल मसळेकर, दशरथ कदम, विनय जोग, गौतम भिंगारडे, सुधाकर कलगुटकर, अपूर्वा श्रोत्री, पंकज मुहोड, सुधीरदत्त मुणगेकर, गजानन मोरेश्वर पाटील, चंद्रकला पाटील, आत्माराम खराडे, रत्नाकर भालेकर, राजेश एरंडे, प्रिया फाटक, अनिल गावडे, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, वर्षा भावार्थी, प्रसाद गोडसे, नित्यानंद पाटील, प्रकाश जोशी, किशोर नाईक, महेश पाटील, गोपाळ मेढेकर, श्रीकांत फणसळकर, भालचंद्र जोशी, वैष्णवी खुटले, दिलीप वाणी, कृष्णानंद कामत, अनंत कानडे, वृंदा जाधव, भीमराज मेहर, निशा लोहार, स्मिता आणि विवेक नेवाळकर, अंजली तारे, प्रकाश कुलकर्णी, अशोक गजानन रिसबुड, प्रज्ञा मानकामे, हरिश्चंद्र परमाळे, विलास जोशी, जयश्री पोवळे, कांचन रानडे, अविनाश तरे, मीता, श्रुती भावे, चैतन्य अत्रे, किशोर पाटील, के राघव कुमार, श्रीपाद जोशी, सुप्रिया राईलकर, ओंकार काटकर, नीलांबरी कोण कुठल्या तरी एका वेगळ्या फुग्यामध्ये जगत असतो असं वाटतं कधी कधी, पण स्वतःबद्दल स्वतःला खरं माहीत असणं याचा परिणाम किती छान होतो या विषयावर सगळेजण छान छान गोष्टी सांगतात. अजून एक भक्तिरचना आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर विचारवंतांचं म्हणणं काय आहे, दोन ओळीत इतक्या सुंदर गोष्टी सांगतात ते, त्याबद्दल बोलूया.